0: Liste, die mir bestehen. Du Boti weit die Karte, die Lieder mehr. Jägerinke, Jägerinke. Kamalkarinke, die Kaike. Achivate.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, यहाँ है खुशियों का संगम।